0: ಚಂದ್ರ. ದಟ್ಸ್ ವೈ ಬಿಸೈಡ್ ಮೀ ಹರಿಶ್ಚಂದ್ರಪುರಿ ಜಿ ಮಹಾರಾಜ್. ದೇಖಿ ವೋ ಮಾರೆ ದೇವತಾ ಹೇ, ಈಸ್ ಕಂಟ್ರೋಲಿಂಗ್. ಇಸಿಲಿಯೇ ತೋ ಐಸೆ ಮಹಾನ್ ಪುರುಷ ಪಾಸ್ ಮೇ ಬೈಠತೆ ಹೇ ತೋ ಹಮಾರೆ ಕೋ ಸಾವಧಾನಿ ಸೇ ಬೋಲ್ನಾ ಪಡ್ತಾ ಹೇ. ಎವ್ರಿಥಿಂಗ್ ಇಸ್ ದ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಆಫ್ ದ ಮೈಂಡ್ ಈಸ್ ದ ಮೂನ್ ಅಂಡ್ ಮೂನ್ ಇಸ್ ಎವ್ರಿ ಡೇ ವೆನ್ ಮೂನ್ ಕಮ್ಸ್ ಔಟ್ ಆರ್ ಮೂನ್ ರೈಸಿಸ್ ನೆವರ್ ಈಕ್ವಲ್. ಚಂದ್ರ ಹಮೇಶಾ ಏಕ ಸರಿಕಾ ನೀ ಆತಾ ಹೇ, ಘಟ್ತಾ ಬಟ್ತಾ ರಹತಾ ಹೇ. ವೈಸೆ ಮನ್ ಜೋ ಹೇ ಸಂಕಲ್ಪ ವಿಕಲ್ಪ ಕರ್ತಾ ರಹತಾ ಹೇ, ಯಹೀ ಮನ್ ಕಾ ಧರ್ಮ ಹೇ, ಕ್ಯೋಕಿ ಮನ್ ಚಂದ್ರ ಸೇ ಮಿಲಾ ಹುವಾ ಹೇ. ಅಂಡ್ ಮೂನ್ ಮೀನ್ಸ್ ಇಮೋಷನ್. ಇನ್ ಮೋಷನ್ ಯು ಆರ್ ಆಲ್ ದ ಟೈಮ್ಸ್ ಇನ್ ದ ಮೋಷನ್ ಇಮೋಷನ್ ಅಂಡ್ ಇಮೋಷನ್ ಮೀನ್ಸ್ ವಾಟರ್. ಸೊ ಚಂದ್ರ ಜೋ ಹೇ ಪಾನಿ ಕಾ ಪ್ರತೀಕ ಹೇ. ಔರ್ ವೋ ಜಲ್ ಜೊ ಹೇ ಪಾನಿ ವಾಟರ್, ವೋ ವಾಟರ್ ಈಸ್ ಚಂಚಲ್ ಮೂವಿಂಗ್, ದೇರ್ ಆರ್ ದ ವೇವ್ಸ್. ಸೊ ಯು ಆರ್ ಇನ್ ದ ಮೋಷನ್ ಈಸ್ ದ ಇಮೋಷನ್. ಬಟ್ ವಾಟ್ ಕೈಂಡ್ ಆಫ್ ಮೋಷನ್ ಯು ಹ್ಯಾವ್, ಸಮ್ ಟೈಮ್ ಈಸ್ ಎ ಹಾರಿಕನ್ ಆರ್ ಎ ವಾಹ್ ಫ್ಲಡ್. ರಾಜ ಯೋಗಿ ಅಗ್ನಿ ಜಲ್ ಜಿಸ್ಕಿ ಉಲ್ಟಿ ರೀತ್. ರಾಜಾ ಯೋಗಿ ಅಗ್ನಿ ಜನ್ ಜಿಸ್ಕಿ ಉಲ್ಟಿ ರೀತ್. ಸಾವಧಾನ ಸೇ ಪ್ರಫರ್ ಶ್ಯಾಮ್ ಜಿ ಕೇ ರೇ ಹೇ ಕಿ ಥೋಡಿ ದೇಖೆ ಪ್ರೀತ್, ಇನ್ಸೇ ಆಪ್ ಜ್ಯಾದಾ ದೋಸ್ತಿ ಮತ್ ಕರ್ನಾ. ರಾಜಾ ಭಿ ಠೀಕ್ ಹೇ, ಕಭಿ ಹೋತೆ ಹೋತೆ ವೋ ಲಗಾ ದೇತಾ ಲಾತ್. ಹಾಂ ನೇತಾ ಹೋತಾ ನಾ, ನೇತಾ ತೋ ಟಿಕೆಟ್ ಕಿ ಸಮಯ ತಾ ಆಯೇಂಗೆ, ಹಾಂ ಬಾಬು ಜಿ ಕೈಸೆ ಹೋ, ಭಾಯಿ ಸಾಹಬ್ ಕೈಸೆ ಹೋ, ಐಸೆ ಹೇ. ಜೀತ ಗಯಾ ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ತೋ ಹಾಥ ನೀ ಮಿಲಾ ತಾ, ಕ್ಯಾ ಟೆಲಿಫೋನ್ ಭಿ ನೀ ಮಿಲಾ ತಾ. ಯೇ ಬಾತೆ ಹೋತಿ ಹೇ ಮೈಂಡ್. ನಾವ್ ವಾಟ್ ಈಸ್ ದ ಮೈಂಡ್? ಸೊ ಮೈಂಡ್ ಹಮಾರಾ ಜೋ ಹೇ, ಮೈಂಡ್ ಈಸ್ ಲೈಕ್ ಎ ಕ್ಯಾಮರಾ. ಈಸ್ ಗೆಟಿಂಗ್ ಆಲ್ ದ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಅಂಡ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರಿಂಗ್ ಟು ದ ಸಬ್ ಕಾನ್ಶಿಯಸ್. ಅಂಡ್ ವಾಟ್ ಈಸ್ ದ ಹಿಡನ್ ರಿಟನ್ ಇನ್ ದ ಸಬ್ ಕಾನ್ಶಿಯಸ್ ಬ್ರಿಂಗ್ಸ್ ಅಪ್ ಅಂಡ್ ಗಿವ್ಸ್ ಟು ದ ಕಾನ್ಶಿಯಸ್ನೆಸ್ ಇಂಟಲೆಕ್ಟ್ ಬುದ್ಧಿ. ಅಂಡ್ ವಾಟ್ ಈಸ್ ಎ ಬುದ್ಧಿ? ಬುದ್ಧಿ ಕಾ ಧರ್ಮ ಕ್ಯಾ ಹೇ? ಬುದ್ಧಿ ಕಾ ಧರ್ಮ ಹೇ ಉಸ್ಕಾ ಜಜ್ಮೆಂಟ್ ದೇನಾ. ಸೊ ಇಂಟಲೆಕ್ಟ್ ಗಿವ್ಸ್ ದ ಜಜ್ಮೆಂಟ್ ಅಂಡ್ ಮೈಂಡ್ ಬ್ರಿಂಗ್ಸ್ ಅಂಡ್ ಗೋಸ್. ದೇರ್ ಫೋರ್ ಮೈಂಡ್ ಹ್ಯಾಸ್ ನೋ ರಿಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟಿ. ಈಸ್ ಓನ್ಲಿ ಕಮಿಂಗ್ ಅಂಡ್ ಗೋಯಿಂಗ್, ಕಮಿಂಗ್ ಅಂಡ್ ಗೋಯಿಂಗ್, ಕಮಿಂಗ್ ಅಂಡ್ ಗೋಯಿಂಗ್. That is a mind. Intellect is giving judgment, but Viveka, that is which leads us further. So yoga, asanas, pranayam, chakras, muladhar, swadhisthan, manipur, anahat, visuddhi, agya, bindu or sahasrar. These are the eight chakras which is very important in our body. So yoga anant hai. ಅನಂತ ಹರಿ, ಅನಂತ ಹರಿ ಕಥಾ. ಸಾಥ್ ಮೇ ಆತಾ ಹೇ ಆಸನ್, ಆಸನ್ ಪ್ರಾಣಾಯಾಮ ಧ್ಯಾನ ಧಾರಣಾ. ತೋ ಆಸನ್ ಕೈ ಪ್ರಕಾರ ಕೆ ಆಸನ್ ಕಹಲಾತೆ ಹೇ. ಯೇ ಮಹಾರಾಜ್ ಶ್ರೀ ಕಾ ಜೊ ಈ ಗದ್ದಿ ಬಿಛಿ ಹುಯಿ ಹೇ, ಇಸ್ಕೋ ಭಿ ಆಸನ್ ಹೀ ಕಹತೆ ಹೇ. ಮಹಾರಾಜ್ ಜೀ ಆಪ್ಕೆ ಆಸನ್ ಪೇ ಬೈಠಿಯೆ, ವೋ ಭಿ ಆಸನ್ ಹೇ. ಆಪ್ಕಾ ಆಸನ್ ಕಾಂ ಲಗೇಗಾ, ರಾತ್ ಕೋ ಸಹನ್ ಕಾಂ ಕರೋಗೆ, ವೋ ಭಿ ಆಸನ್ ಹೇ. ಔರ್ ಪೋಶ್ಚರ್ಸ್ ಜೊ ಹೇ ವೋ ಭಿ ಆಸನ್ ಹೇ. ಆಸನ್ ಕಿ ಪರಿಭಾಷಾ ಬಹುತ್ ಕುಶ ಹೇ, ಲೇಕಿನ್ ಮೆಡಿಟೇಷನ್ ಕರ್ತೆ ಸಮಯ ಕಾಯಾ ಸ್ಥೈರ್ಯಂ, ಮೋಷನ್ಲೆಸ್ನೆಸ್ ಆಫ್ ದ ಬಾಡಿ, मोशनलेसनेस ऑफ द बॉडी, फिर मेडिटेशन होता है। ये गिलास पड़ी है, गिलास के अंदर पानी है, गिलास स्थिर है, पानी भी स्थिर है। गिलास इज मोशनलेस, द लिक्विड इनसाइड इज ऑल्सो मोशनलेस, बट एज सून एज आई टेक, गिलास इज मूविंग, लिक्विड इज मूविंग। सिमिलरली इफ आवर बॉडी इज कंफर्टेबल एंड मोशनलेस, आवर माइंड इज ऑल्सो स्टडी। संकल्प विकल्प के अंदर में धीरे धीरे धीरे धीरे धीरे धीरे आता जाता है, फिर मन मेडिटेशन हो जाता है। तो दैट इज अ लॉन्ग वे आसन। अब आपको थोड़ा सा बता दूंगा, नहीं तो स्वामी जी कहेंगे बाबा जी को माइक दिया और पता नहीं कब तक पकड़े रहेंगे। तो अब बस हो गया पूरा। धीरे से आपको कुछ बताता हूं, सभी बैठे हैं। अरे आए तो खाली बातें करने से कोई भूख थोड़ी मिलती है, मिटती है भूख, मिटती है क्या? बातों से भूख नहीं मिटती है, बात करने से पेट नहीं भरता है। टन्स ऑफ थ्योरी इज नथिंग, टन्स ऑफ थ्योरी इज नथिंग कंपेयर्ड विद द ग्रेम ऑफ प्रैक्टिस। तो खाली बातें करते जाओ, बातें करते जाओ, पेट नहीं भरेगा। अरे कुछ खाने को तो दे, एक भी चना दे दो तो कम वो पेट में जाएगा, तो कम से कम वो तो थोड़ा काम करेगा ही। भूखे को बताते जाओ कि हाँ श्रीखंड आ रहा है, ओहो हलवा आ रहा है, पूड़ी आ रही है, और क्या आ रहा है, अरे समोसे आ रहे हैं, लड्डू आ रहे हैं, अरे जलेबी भी बन रही है। वो भूखे के बेचारे के पेट के अंदर में आवाज हो रही है बादल की तरह, लेकिन आया क्या? कुछ नहीं आया। डपोट संघ का नाम सुना आपने? आप लोगों ने डपोट संघ का नाम सुना? महाराज जी आपने सुना?
1: नहीं अभी तक नहीं सुना।
0: सुना दूं? हाँ देखिए ये भी तो बात है, हमारे मारवाड़ में, गुजरात में, हिंदुस्तान में कहते हैं डपोट संघ। कावत है कि नहीं? तो डपोट संघ की बात कर देता हूं, फिर आपको फिर प्रैक्टिकल दे दूंगा, ठीक है? एक आई एम ट्रेलिंग इन हिंदी, ओके, सो दैट आफ्टर यू विल आई विल टेल यू नेक्स्ट टाइम, सो टू क्रॉस आई विल मेक समथिंग कॉमेंट्री वेरी क्विकली सो यू विल अंडरस्टैंड। एक गरीब आदमी था, गरीब था, काम तो करता है लेकिन पैसे इतना नहीं मिलता है। तो उसकी पत्नी को उसने कहा कि आप ऐसा करो, यहां जो कुछ ये पैसे देता हूं काम करना, मैं तपस्या करने के लिए जाता हूं, भगवान से प्रार्थना करूंगा और भगवान मेरे को बहुत कुछ पैसे दे देंगे। समुद्र के किनारे जाकर के भगवान का प्रार्थना कर रहा है, ओम नमः शिवाय, भगवान शिव जी तो भोलेनाथ है ना, सबसे जल्दी वरदान कौन देता है? शिव। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः,